0: Media Extreme Energy Drink.
1: निकट माते दी बहिनी, निकट माते दी बहिनी, यो रेडियो दीदी बहिनी।